0: नमो सर्व माने समस्ति निदाने नमो देव देवे अपेक्षी अपेवे
1: नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे
0: अनंगी नाथे नृसिंगी परमाथे नमो पान।

जब इन किछ कर्माने पिता तब ते दुख दंड अर्खिता जब इन एको एकी बुझिया